0: was nicht. Nicht schäkeule, Honi. Alla bitte, wat banna. Sie weiß gar nicht.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, जहां है आनंद ही आनंद।